आयो आचारू आचारों का वा खुरमुए लेंगे आनु ती है नहीं खुरमुए लियो कलम लपों ती ही आयो थेली वो विलेला ओ थेली वो विलेला ना हाला वी हाई ओ कलम लपों ती ही हाँ महाँ हुई निचुआन ले ओ लेलो नलो चांपु आवा मालपो आयो आ मालपो कुमो वी अच्छे ओ लो चांपु ही हाँ ती वी निकुना क्वासा क्वासा ओन रावो ना हालो चपेलिवा निकु ना चु achu tene nikunena na halu ochapela okala waya na veto elapo yo tene nikuna kwasa kwasa ena hala ochapela nihikunaya okala na chuna wiva kani nata na mahiku ala ni natepa wipana wifera maichuso hiya na hiya na chweye okumi muluku ni banheye nera niye haka mahini woki naku voto ni kusako kumi wakuihu niye haka mahini komu DJ Saki oni Onno vamalapo wona wi pamkavi hera samuchuto epa epa